जामे भुंटे नपटे चपटे गोरे कायला मायला सायला ठायला नाचला कालो टोपी भदगावले मेरसी।